0: जाए आणि त्याचं बोंब समजून तो एकदा हल्ली जे राऊंड झाले तितक्या जागा पण कोण
1: ठीक
0: आहे.
1: स्टँड
0: आहे ना, स्पीकर स्टँड आहे.